0: Hello and welcome to The Buck Stops Here. I'm Gauri Dwivedi, and this Friday evening, the first story that we are doing a deep dive on. Well, there is finally now that list of 20 rebel MPs from Trinamool that has come out. Curiously, number 13, there is no signature there. Who is that mysterious number 13? Could it be Kalyan Banerjee? Is it someone else? We tell you more on that. Well, even as there is now clamour for Akhand Congress that is only growing. Whether or not this romance for reunification will take place or has any legs to stand on, we tell you more. But the first story or the big debate this evening, the rebellion in Trinamool Congress has now reached a decisive stage. For long, we had been hearing about the numbers and names of TMC MPs who dumped Mamata Banerjee. Today, that list is finally out. It's a lineup of 20 rebels, but number 13, curiously, is missing. They will be meeting Lok Sabha Speaker on Monday. Om Birla has given time. Ahead of that, they will also be meeting Subhendu Adhikari over the weekend. They are set to stake claim to be the real TMC, the asli TMC. Sources say that a big name could potentially join this rebel ranks. And we will know who that number 13 is in the next 48 hours. Who could that be? Will it be someone from the inner circle of Mamata Banerjee? We already know that Kalyan Banerjee has openly made his displeasure known, telling Mamata Banerjee to make a choice, him or the nephew, Abhishek Banerjee, whom he branded as arrogant, amongst other things. And as one regional fortress wobbles, viewers, an old idea has once again stirred up, a sudden romance with reunification. Sonia Gandhi, Rahul Gandhi, holding back-to-back meetings this week. And now it is Ashok Gehlot and Sanjay Raut who are floating the idea of an Akhand Congress, the offshoots coming home. The same leaders who left to build their own political turfs are now suddenly talking about reunion. After Indie bloc failed to dent Brand Modi, is the opposition now quietly abandoning the larger coalition experiment for an older idea? The question that frames the hour, is Akhand Congress now a revival or is it a retreat and going back in time? We debate. But first up, the sound bites that set the stage for you.
1: पक्ष आहे आणि सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल पवार साहेब असतील हे सगळेजण त्या काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो.
2: नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे. देशामध्ये काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे.
3: देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राव जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत, मेरे बड़े भाई हैं, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है, लेकिन वो सर आंखों पर क्या होगा कैसे होगा ये वक्त ही बताएगा.
4: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात

0: a team of CID officials reached Abhishek Banerjee's Kalighat residence, though they waited at that residence for nearly 2 hours, and then handed over the summon. And in the, with regard to this case, Abhishek Banerjee has been asked to appear before the probe team on 16th of June. Now, what we are given to understand during the run-up of the election, Abhishek Banerjee, made several provocative speeches during poll rallies, and for which soon after the conclusion of the election, an FIR was lodged with the Vidhannagar police. Then this case was handed over to the cyber crime department of the Vidhannagar Commissionerate, and now it has been handed over to CID to thoroughly investigate. And with regard to this case, this is a fresh summon which has been served to Abhishek Banerjee. He has been asked to appear before the probe team on 16, and Abhishek Banerjee has been on record. He is ready to cooperate with the probe team with this particular case. Back to you.
1: Absolutely. Thank you so much, Ritik, for all these details. The rebellion in the Trinamool Congress has now reached a decisive stage. For long, we had been hearing about numbers and names of TMC MPs who dumped Mamta. Today, the list is finally out. It's a lineup of 20 rebels, but with number 13 conspicuously missing. They will be meeting the Lok Sabha Speaker on Monday, taking claim to be the real TMC. Sources say that a big name will join the rebel ranks soon. Who will that be? Will it be someone from the inner circle of Mamata Banerjee? We already know that Kalyan Banerjee has openly made his displeasure known, telling Mamata to make a choice between him or her nephew Abhishek Banerjee, whom he branded as arrogant. Now, as one regional fortress wobbles, an old idea stirs, a sudden romance with reunification. Sonia, Rahul, back-to-back meetings, now Ashok Gehlot and Sanjay Raut floating Akhand Congress, the offshoots coming home. The same leaders who left to build their own turf are suddenly talking reunion. After INDIA failed to dent brand Modi, is the opposition quietly abandoning the coalition experiment for an older one? The question that frames the hour is, Akhand Congress a revival or a retreat? Sample the reactions while the opposition continues to struggle to form an alliance.
2: यानी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल पवार साहेब असतील हे सगळेजण त्या काँग्रेसच्या सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो.
3: नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे.
4: एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राऊत जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत, मेरे बड़े भाई है, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है, लेकिन वो सर आंखों पर क्या होगा कैसे होगा ये वक्त ही बताएगा.
5: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसताय या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते.
1: 365 days have passed, but no answers to what exactly happened on June 12 last year. The Air India 171 flight came crashing down in Gujarat's Ahmedabad. Just seconds after takeoff, the flight crashed into a medical college nearby.

0: की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते.
1: 365 days have passed, but no answers to what exactly happened on June 12 last year. The Air India 171 flight came crashing down in Gujarat's Ahmedabad. Just seconds after takeoff, the flight crashed into a medical college nearby, snuffing out 260 lives. Take a look at our report that details how the families of the victims are dealing with this loss.

0: investigate. And with regard to this case, this is a fresh summon which has been served to Abhishek Banerjee. He has been asked to appear before the team on 16, and Abhishek Banerjee has went on record. He is ready to cooperate with the probe team with this particular case. Back to you.
1: Absolutely. Thank you so much, Hrithik, for all these details. The rebellion in the Trinamool Congress has now reached a decisive stage. For long, we had been hearing about numbers and names of TMC MPs who dumped Mamta. Today, the list is finally out. It's a lineup of 20 rebels, but with number 13 conspicuously missing. They will be meeting the Lok Sabha Speaker on Monday, taking claim to be the real TMC. Sources say that a big name will join the rebel ranks soon. Who will that be? Will it be someone from the inner circle of Mamata Banerjee? We already know that Kalyan Banerjee has openly made his displeasure known, telling Mamata to make a choice between him or her nephew Abhishek Banerjee, whom he branded as arrogant. Now, as one regional fortress wobbles, an old idea stirs, a sudden romance with reunification. Sonia, Rahul, back-to-back meetings. Now Ashok Gehlot and Sanjay Raut floating Akhand Congress, the offshoots coming home. The same leaders who left to build their own turf are suddenly talking reunion. After INDIA failed to dent brand Modi, is the opposition quietly abandoning the coalition experiment for an older one? The question that frames the hour is Akhand Congress a revival or a retreat? Sample the reactions while the opposition continues to struggle to form an alliance.
2: जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल पवार साहेब असतील हे सगळेजण त्या काँग्रेसच्या सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो.
3: नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे.
4: देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राउत जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत, मेरे बड़े भाई हैं, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है, लेकिन वो सर आंखों पर. क्या होगा, कैसे होगा, ये वक्त ही बताएगा.
5: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतात या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते.
1: 365 days have passed, but no answers to what exactly happened on June 12 last year. The Air India 171 flight came crashing down in Gujarat's Ahmedabad. Just seconds after takeoff, the flight crashed into a medical college nearby, snuffing out 260 lives. Take a look at our report that details how the families of the victims are dealing with this loss.